भावार्थदासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 238, दशक 19, समास दुसरा, विवरण निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. मागे लेखनाचे भेद सांगितले, आता अर्थाचे भेद ऐका. नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे. शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावे. नाना शंका, प्रत्युत्तर, नाना उदाहरणं, त्यामुळे जगात असले चमत्कार स्पष्ट होतात. नाना पूर्व पक्ष, सिद्धांत, अनुभव पाहावा. असंबद्ध बोलूच नये, अंदाजपंचे बोलू नये. प्रवृत्ती किंवा निवृत्ती, प्रचिती नसेल तर सगळी भ्रांती. गारठ्यात अग्निपेठ घेत नाही त्याप्रमाणे कल्पनेने अनुभवदीप प्रकाशणार नाहीत, हे समजून उत्तर द्यायचं. दुसऱ्याच्या जीवाला समजून घ्यायचं, ही चातुर्याची लक्षणं आहेत. चातुर्य नसताना खटपट म्हणजे ती फोलपट विद्या आहे. सभेमध्ये खंडणमंडळाचा आटापिटा केला तरी समाधान कसं मिळणार? खूप बोलणं ऐकायचं तेव्हा मौन धरायचं. थोडक्यामध्ये लोकांचं मनोगत जाणून घ्यायचं. बाष्कळ लोकांमध्ये बसायचं नाही. उद्धट लोकांशी भांडणं करायचं नाही. स्वतःसाठी लोकांचं समाधान नाहीसं करायचं नाही. नेणतेपणा सोडायचा नाही. आपण खूप जाणकार असं म्हणून अहंकाराने फुगायचं नाही. नाना लोकांचं हृदय मृदू शब्द बोलून उकलावं. प्रसंग नेटका जाणावा. खूप लोकांशी झुंज घेऊ नका. आपलं खरं असलं तरी सभा निरर्थक होते, तिचा फड होतो. शोध घेण्यात आळस करायचा नाही. भ्रष्ट लोकांमध्ये बसायचं नाही. बसलं तरी खोटे दोषारोपण करायचे नाही. आर्त व्यक्तीचं मन शोधायचं. प्रसंगी थोडं वाचायचं पण चांगल्या माणसांना गोडी लावून सोडायचं. सभेमध्ये बसायचं नाही. मुक्तद्वार अन्न संतर्पण असतं तिथे जायचं नाही. गेलं तर आपलं जीवन ओशाळवाणं होतं. उत्तम गुण प्रकट करायचे. मग इतरांशी बोलताना भलं पाहायचं. मित्र शोधायचे. उपासनेनुसार बोलायचं. सर्व लोकांना संतुष्ट करायचं. सगळ्यांशी चांगलं राहायचं. ठाईठाई शोध घ्यायचा, माहिती घ्यायची, मगच गावामध्ये प्रवेश करायचा. लोकांशी जवळीकीने नात्यातल्यासारखं वागून बोलायचं. उच्च नीच म्हणायचं नाही. सगळ्यांचं हृदय शांत करायचं. कुठेच नाराज व्हायचं नाही. जगामध्ये जगमित्र होऊन राहायचं असेल तर जिभेपाशी त्याचं सूत्र आहे. कुठेतरी सत्पात्र शोधून काढायचं. कथा होती तिथे जावं. दूर गरिबासारखं बसावं. तिथल्या सगळं गुपित जाणून घ्यावं. तिथे भले लोक आढळतील. व्यापक काय आहे तेही कळून येईल. हळूहळू तिथला सहवास वाढवायचा. त्यांच्या सामील व्हायचं. सगळ्यामध्ये श्रवण विशेष आहे. श्रवणापेक्षा मनन महत्त्वाचं आहे. मननामुळे अनेक लोकांचं समाधान होतं. धूर्तपणाने सगळं जाणायचं. लोकांचं मन मनाने ओळखायचं. समजलं नसताना उगाच कशासाठी कष्ट करून घ्यायचे, असा प्रश्न समर्थ विचारित आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास द्वितीय समाप्त. जय जय रघुवीर.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्णा वाचून जो आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे. मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचं कारण असं की आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळं तिचं रूप अशाश्वत असतं. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडं जावं असं वाटतं. कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगू शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे. पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट ही दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार आणि म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावं. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरं वाटतं, म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसं खरं, तसंच त्यानं दिलेला त्रास मी का घ्यावा? त्यानं काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा? असं आपण वागलं पाहिजे. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये. उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 34व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी आणि रंजक असं चरित्र पाहतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की JRDची आई म्हणजेच जेहची आई सुनी उर्फ सुझान आजारपणामुळे लवकरच या जगातून निघून गेली आणि तिच्यासाठी आरडींनी जो बंगला बांधला होता ज्याला सुनीता असं नाव दिलं होतं त्या बंगल्यात देखील ती कधी राहू शकली नाही. त्याच्या पुढचा भाग आज आपण पाहतो आहोत. मंडळी, सुनी गेली तेव्हा ती फक्त 43 वर्षांची होती आणि आपल्या चरित्रनायकानं म्हणजेच जेहनं नुकतंच तारुण्यामध्ये पाऊल टाकलं होतं. तो साधारण 19-20 वर्षांचा असेल. सुनी गेली त्यावेळी आरडीना सुनीचं अंत्यदर्शनसुद्धा होऊ शकलं नाही हे मागच्या भागात आपण पाहिलं आणि ते 8 दिवसातच फ्रान्सहून परतले. आता त्यांना मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं क्रमप्राप्त होतं. त्यांच्या मनात जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं होतं आणि जेहच्या मनातसुद्धा केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनियर होण्याची इच्छा होती. आरडी परत येईपर्यंत ते ज्या टाटा इंडस्ट्रियल बँकेला वाचवण्यासाठी धडपडत होते ती बँक आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती. आरडी आणि मुलं आता एकत्र राहायला लागली. मंडळी, आरडी म्हणजे अनेक गुणांने विभूषित असं व्यक्तिमत्व होतं. वक्तशीरपणा, शिस्त या बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. सगळी कामं वेळच्या वेळी व्हावीत असा त्यांचा कटाक्ष असायचा. आरडींच्या स्वभावात एक दोष मात्र होता, ते लवकर संतापायचे आणि दुसऱ्या माणसावर लगेच चिडायचे. त्यांची ही सगळी स्वभाव वैशिष्ट्य जेहनं जशीच्या तशी उचलली. आरडींचं देखणं व्यक्तिमत्व आणि रुबाबदारपणा हे सुद्धा जेहमध्ये उतरलेच होते. मंडळी, जेहचे आजोबा म्हणजे सुनीचे वडील यांचे सुद्धा काही गुण जेहमध्ये आले होते. सुनीचे वडील सदा हसतमुख असायचे, त्यांच्यात हजरजबाबीपणा होता. आपल्या आजोबांची आनंदी वृत्ती, खेळकरपणा, कमालीचा हजरजबाबीपणा जेहनं तसाच्या तसा उचलला होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू त्याला आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरले. आरडी सुटीमध्ये आपल्या मुलांना पॅरिसमध्ये आजीकडं पाठवायचे. या मुलांची आजी म्हणजे सुनीची आई यांची प्रकृती शेवटपर्यंत उत्तम होती. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. अशी ही आजी जणू मुलांची आईच झाली आणि वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. जमशेटजी गेल्यानंतर आरडींनी त्यांना दिलेला शब्द कसोशीनं पाळला. दोराबजींबरोबर त्यांनी टाटांच्या सगळ्या व्यवसायात बरोबरीनं योगदान दिलं. पहिलं महायुद्ध संपलं होतं. या काळात ब्रिटिशांना रेल्वेसाठी पोलादी रूळ पुरवणाऱ्या टाटांच्या कारखान्यात आता अनेक अडचणी यायला लागल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे कामगारांचा पगार करणं कठीण झालं होतं. अशा या परिस्थितीमध्ये दोराबजींनी आणि आरडींनी इम्पिरियल बँकेकडे कर्जाच्या रूपात मदत मागितली. दोराबजींनी तर आपली मालमत्ता आणि पत्नीचे दागिनेसुद्धा त्यासाठी गहाण ठेवले. पुढे सरकारनं टाटांना सहकार्य करायचं ठरवलं. या काळात काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची टाटा कुटुंबियांचे अतिशय सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. आर डी आणि मोतीलालजी नेहरू यांची अतिशय चांगली मैत्री जमली होती. मोतीलाल नेहरू तर आरडींच्या सुनीता बंगल्यामध्ये राहूनही गेले होते. 1923 जेहला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं. तो क्रॅमर या संस्थेत केम्ब्रिजच्या प्रवेशाची पूर्वतयारी करण्यासाठी दाखल झाला. केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेऊन त्याला इंजिनियर व्हायचं होतं. त्याचा क्रॅमरमधील अभ्यासक्रम संपून केम्ब्रिजमध्ये प्रवेशाची वेळ आली तेव्हा जेहच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याच्या

या कायद्यानुसार फ्रान्समधील प्रत्येक कुटुंबातील 20 वर्षे वयाच्या मुलांना सैन्यात 2 वर्षासाठी भरती होऊन लष्कराचं प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलासाठी ही अट मात्र 1 वर्षानंच शिथिल करण्यात आली होती. जेहकडे फ्रान्सचं नागरिकत्व होतं त्यामुळे त्याला सैन्यात भरती व्हावं लागणारच होतं. पण तो घरातील सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे त्याला 1 वर्षाची सूट मिळणार होती. पण या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं इंजिनियर होण्याचं स्वप्न मात्र लांबणीवर पडलेलं होतं. सैन्यात भरती होण्यापूर्वीचा काही काळ जेहनं आपल्या वडील आणि भावंडांसोबत घालवला. त्यांचा निरोप घेऊन तो फ्रान्सला सैन्यात भरती होण्यासाठी परतला. या ठिकाणी त्याला विविध भागातून आलेल्या सैनिकांबरोबर प्रशिक्षण घ्यायचं होतं. काही तरुण मोरोक्को तर काही अल्जेरियातून आले होते. मात्र त्यातील बहुसंख्य अशिक्षित आणि नागरी चालीरीतींचे माहिती नसणारे असे होते. ते कित्येक दिवस विना आंघोळीचे राहायचे. शिवाय त्यांच्या प्रशिक्षणाचं ठिकाण हे उजाड आणि भकास वातावरण असलेलं होतं. या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणं जेहला मोठं कठीण गेलं. तर मंडळी, त्यानं हे प्रशिक्षण कशाप्रकारे पूर्ण केलं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां होतो. आज आपण अभिनेता संजीव कुमार याचं नाव संजीव कुमार कसं झालं आणि त्या हे नाव बनताना आधी किती नावाने त्याने सिनेमात आणि नाटकात कामं केले हा त्याच्या फिल्मी बारशाचा वळणदार प्रवास आपण पाहणार आहोत. मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. मित्रांनो, महान नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी म्हटले आहे, नावात काय आहे. पण आपण बघतो आपल्या रोजमर्राच्या जिंदगीत सर्व काही नावातच आहे. चित्रपटाच्या दुनियेत तर नावाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कित्येक कलाकारांनी सिनेमासाठी आपले नाव बदलून घेतले, तर कित्येकांनी नावाचे स्पेलिंगसुद्धा बदलून घेतले. 70 दशकातील महान अभिनेता संजीव कुमार याने देखील आपले नाव सिनेमासाठी बदलले होते, एकदा नाही तर अनेकदा. त्याच्या नावाची गंमत आणि तो किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे. मित्रांनो, संजीव कुमार हा गुजराती रंगभूमीवरचा एक आघाडीचा अभिनेता. त्याचे खरे नाव होते हरिहर जरीवाला. या नावानेच त्याने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. नंतर नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत आला आणि नाटकात काम करू लागला. गुजरातमध्ये नावाच्या पुढे भाई लावण्याची पद्धत आहे, त्यामुळे हरिहरचा हरिभाई झाला आणि सर्वजण त्याला हरिभाई जरीवाला या नावाने ओळखू लागली. मुंबईच्या इप्टा या नाट्यसंस्थेसोबत त्याने अनेक नाटके याच नावाने केली, हरिभाई जरीवाला. पण त्याची खरी ओळख आणि त्याची खरी आवड जी होती ती सिनेमात काम करण्याची होती. त्याची इच्छा खूप होती आपण सिनेमात काम करावं. सिनेमामध्ये हरिभाई जरीवाला हे नाव काही चालणार नाही हे त्याला ठाऊक होतं. हे नाव कुठल्या तरी सरकारी बाबूसारखं नाव वाटतं, त्यामुळे त्याने एक सिनेमासाठी आपलं नाव बदलावं असं त्यानं ठरवलं. सिनेमासाठी त्याचा स्ट्रगल चालू होता. त्याला पहिल्यांदा ब्रेक मिळाला 1961 साली हम हिंदुस्थानी या चित्रपटातून. या चित्रपटात त्याची अगदी छोटीशी भूमिका होती. या भूमिकेसाठी त्याने स्वतःचे नाव संजय कुमार असे ठरवले. त्या काळी कुमार हे लावण्याची मोठी फॅशन होती. संजय कुमार हेच नाव का, तर हरिभाई जरीवाला यांच्या आईचे नाव शांतीदेवी होते आणि त्यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे एस हे नाव आपल्यासाठी

0: लकी आहे असं त्यांना वाटत होतं, म्हणून त्यांनी एस या नावापासून सुरू होणारं नाव ठरवलं संजय कुमार. पण मित्रांनो, त्यांचं दुर्दैव असं की या सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये हे नाव आलंच नाही. त्यांची भूमिका इतकी छोटी होती की त्याची दखल इथे घेतलीच गेली नाही. त्यानंतर संजीव कुमार यांनी एका गुजराती चित्रपटात भूमिका केली होती. चित्रपटाचं नाव होतं रमत रमडे राम. तिथे मात्र त्यांच्या क्रेडिटमध्ये त्याचं संजय या नावाची नोंद झाली. त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट होता जॉय मुखर्जी यांचा आओ प्यार करे. या चित्रपटात देखील श्रेय नामावलीमध्ये त्यांचे नाव संजय म्हणूनच आले. परंतु मित्रांनो, यावर्षी एक घटना घडली. राजश्री प्रॉडक्शनचा दोस्ती हा चित्रपट आला आणि प्रचंड हिट झाला. या चित्रपटात संजय खान या अभिनेत्याची एंट्री झाली, त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये दोन संजय झाले. तेव्हा पुन्हा एकदा हरिभाई जरीवाला यांना आपले नाव बदलावे लागले. याच काळात त्यांची भेट कमाल आमरोही यांच्यासोबत झाली. कमाल आमरोही यांना हरिभाईची अभिनय खूप पसंत होता. त्यांनी त्यांना त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये घ्यायचे ठरवले. चित्रपटाचे नाव ठरले शंकर हुसेन. त्यावेळी कमल आमरोही म्हणाले, तुझे नाव संजय आता कसे चालेल, कारण बॉलिवूडमध्ये आता आणखी एक संजय आला आहे, त्यामुळे तुझे नाव आपण आता बदलूयात. तुझे नाव मी आजपासून गौतम राजवंश असे करतो. हरिभाई त्यावेळी स्ट्रगल करत होता, त्यामुळे त्याला त्याचा स्वतःचा काही चॉईस नव्हता. ते हो म्हणाले. नंतर मात्र कमल आमरोही यांनी या शंकर हुसेन फिल्मऐवजी त्यांच्या जुन्या एका पेंडिंग चित्रपटावर काम सुरू केले होते. चित्रपट होता पाकिजा, त्यामुळे शंकर हुसेन हा चित्रपट मागे पडला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा सिनेमा नंतर 1977 साली कमल हासन यांनी बनवला. यामध्ये आता संजीव कुमार नव्हता, तर कंवलजीत हा अभिनेता या चित्रपटात होता. कमल आमरोही यांचा प्रोजेक्ट हातातून गेल्यानंतर 1964 साली निशान या पोशाखी चित्रपटात हरिभाई काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अस्पी राणी. त्यांनी हरिभाई जरीवाला यांचे नामकरण संजीव कुमार केले. अशा पद्धतीने हरिभाई जरीवाला, नंतर पहिल्यांदा हरिहर जरीवाला, नंतर हरिभाई जरीवाला, नंतर संजय कुमार, नंतर संजय, मध्येच गौतम राजवंश आणि शेवटी संजीव कुमार, असा त्याचा एकंदर प्रवास होता. शेवटी संजीव कुमार हे नाव फायनल झालं. गंमत म्हणजे, जर 1965 साली जर शंकर हुसेन हा चित्रपट आला असता, तर कदाचित हरिभाई जरीवाला गौतम राजवंश झाले असते. पण तो प्रोजेक्ट त्या काळी बनला नाही आणि हरिभाईचे नाव संजीव कुमार झाले. तर असा होता हरिभाई जरीवाला यांच्या नावाचा वळणं घेत घेत झालेला प्रवास. हा प्रवास तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटला असेल, म्हणून हा किस्सा तुमच्यासोबत मी शेअर केला. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.
1: हाय. गम का फसाना बन गया अच्छा.
2: अच्छा जी.
1: एक बहाना बन गया अच्छा.
2: अच्छा.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आनंद हा आपल्या मनात असतो आणि रेडिओवर लागणाऱ्या एखाद्या गाण्यातून एक वेगळंच रूप घेऊन हाच आनंद आपल्यासमोर व्यक्त होतो. काही काही गाण्यांमधून व्यक्त होणारा हा आनंद मिळवून देणारं ते गाणं संपलं तरी दिवसभर ते आपल्या मनात रेंगाळत राहतं. आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असं ते कशी सांगता, कशी करू स्वागता. नवीन लग्न होऊन मुंबईच्या चाळीत राहायला आलेल्या नववधूच्या मनातल्या संमिश्र भावना या गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत. दोन खोल्यांच्या घरात त्या दोघांचं आयुष्य सुरू होतं खरं, पण घरातल्या अनेक माणसांसमोर त्या दोघांना एकमेकांशी धड बोलताही येत नाही. नवविवाहित जोडप्याला ही संधी मिळावी त्याला अलीकडच्या काळात प्रायव्हसी म्हणतात, म्हणून घरातले सर्व सभासद ठरवून बाहेर जातात, जेणेकरून दोघांनाही एकांत मिळेल. ही चालून आलेली संधी पाहून या नववधूला झालेला आनंद जसा ती व्यक्त करते आहे तेवढ्याच सहजतेने मनाचा उडालेला गोंधळही ती प्रकट करते आहे. त्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ जराही न लपवता ती सांगते आहे, मी आल्यापासून या घरात सतत माणसांची वर्दळ बघते आहे. प्रत्येक व्यक्तीचं आदरातिथ्य करण्यात दिवस कसा संपतो ते कळत देखील नाही. रात्री अंथरुणाला पाठ टेकली की निद्रादेवी प्रसन्न. लग्न झाल्यापासून नवऱ्याशी धड बोलताही आलं नाही मला, त्यामुळे आज मी घरात एकटी असले आणि एकांत सोबतीला असला तरी त्याचा आरंभ आणि शेवट कसा असावा तेच माहीत नसल्यामुळे नट्टापट्टा करून घरी येणाऱ्या नवऱ्याचं स्वागत करावं की फक्त गोड हसून चहाचा कप त्याच्यासमोर धरावा, यापैकी काय केलं म्हणजे तो खुश होईल याबद्दल माझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे. कशी हसू मी, कैसे बोलू, किती गतीने कैसे चालू. कशी हसू मी, कैसे बोलू, किती गतीने कैसे चालू. धीटपणाने मिठी घालू की कवळू तुझं नाथा, कशी करू स्वागता. लग्न झाल्यापासून मला माझ्या नवऱ्याच्या जवळ देखील जायला मिळालेलं नाही, त्यामुळे आता त्याच्यासमोर जाताना काय केलं म्हणजे तो खुश होईल याबद्दल माझ्या मनात नाना प्रश्न उभे राहत आहेत. तो घरात आला की गोड हसून त्याचं स्वागत करू की नुसतेच खाली मान घालून लाजल्याचा अभिनय करून तो मला मिठीत कधी घेतो आहे याची वाट पाहू की थोडासा धीटपणा दाखवून त्यालाच घट्ट मिठी मारू. पण त्याला जर तो माझा आगाऊपणा वाटला आणि तो चिडून निघून गेला तर तसं करण्यापेक्षा काहीही न बोलता मी त्याच्या मिठीत चिरले तर तो जास्त खुश होईल. शी बाबा, त्याची घरी यायची वेळ झाली तरी माझी गाडी अजून विचारांच्या ट्रॅकवरच अडकून पडली आहे. फुलते कळी की फुलवी वारा, चंद्र हसवी की हसवी तारा. फुलते कळी की फुलवी वारा, चंद्र हसवी की हसवी तारा. कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता, कशी करू स्वागता, कशी करू स्वागता. या घडीला घरात कोणीच नसल्यामुळे बागेतल्या झाडांवर फुललेल्या फुलांकडे आज माझं लक्ष गेलं. बागेतली ती टपोरी फुलं पाहून मन अधिकच प्रसन्न झालं खरं, पण मग पुन्हा मनात आलं, कळी रात्री कधीतरी वारा फुलवतो आणि मग तिचं फुलात रूपांतर होतं की या कळीचं आपोआप फुलात रूपांतर होतं की या कळीला आकाशातल्या चंद्र आणि चांदण्या हसवतात आणि आपण सकाळी उठून पाहिलं की प्रसन्नपणे हसणारं हे फूल आपल्याला दिसतं. पण पतिराजांचं स्वागत कसं करावं याचा विचार करत असताना हे विचार मध्येच कुठे माझ्या मनात आले. कुणी न पुढती कुणी न पाठी, घरात आहे मीच एकटी. कुणी न पुढती कुणी न पाठी, घरात आहे मीच एकटी. प्रथम दर्शनी बोला याचा भाव तरी कोणता, कशी करू स्वागता कशी करू स्वागता. एकीकडे मनाला प्रसन्न वाटतंय, याचं कारण म्हणजे इतके दिवसांनी आज पहिल्यांदाच असं घडलं असेल की नेहमी माणसांनी भरलेल्या या घरात आज मी एकटीच आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला एकमेकांची जान पहचान होणार आहे, एकमेकांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. आज कोणीही आमच्या मिलनाच्या मध्ये येणार नाही आहे. माझ्या सासरची माणसं इतकी समंजस आहेत की नवविवाहित जोडप्याला ही संधी मिळावी म्हणून आज सगळे अगदी ठरवून बाहेर गेले आहेत. पण आव मात्र असा आणला होता की अगदी सहज तिकीटं मिळाली म्हणून आम्ही सगळे आता सिनेमाला जातो आहे आणि रात्री बाहेर जेवून उशिरानेच घरी येऊ. सगळ्या गोष्टी किती छान जमून आल्या आहेत, पण हे घरी आल्यावर यांच्याशी कसं बोलायचं, लाजत लाजत की हसत हसत. अजूनही या गोष्टीचा निर्णय काही माझ्या मनाला घेता येत नाही आहे. ज्येष्ठ गायक आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या संगीतसाजाने नटलेल्या या गाण्यातील नायिकेच्या मनातले भाव आशा भोसले यांनी आपल्या आवाजातून सुंदररित्या व्यक्त केले आहेत. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो पणाईकत आहात आजचे पाहुणे कार्यक्रम. मी निवेदिका मेघना साने आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्या पाहुणे आहेत मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर. रिटायर्ड या सैनिकांसाठी डॉक्टर होत्या, आता 3.5 वर्ष देशाच्या सीमेवर डॉक्टर आणि मेजर या दोन्ही नात्यांनी अनेक आव्हानांशी दुहेरी लढा दिला त्यांनी. डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत, मेजर म्हणून त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत आणि तिथे कशी परिस्थिती असते, डॉक्टर म्हणून त्यांनी काय काम केलं, सैनिक म्हणून काय काम केलं सगळंच समजून घेऊया. जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये फिरत असताना अचानक नाशिकमध्ये ते असल्याचं कळलं आणि संवाद घडून आला. जर या क्षणी त्या सीमेवरच त्या तर मोकळेपणी संवाद करणं शक्यच नव्हतं आपल्याला. त्यांची कारकिर्द अतिशय नेत्रदीपक आहे. अश्लेषा या MBBS प्रथम श्रेणीत पास झालेल्या हुशार विद्यार्थिनी. 2007 MBBS झाल्यानंतर 2009 भारतीय सेना दलात कॅप्टन पदासाठी त्यांची निवड झाली. किती विद्यार्थ्यांमधून, किती उमेदवारांमधून, 30,000 उमेदवारांमधून झाली. त्यानंतर अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठातून फॅमिली मेडिसिनचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. MGM हॉस्पिटल कामोठे इथून MD कम्युनिटी मेडिसिन घेऊन त्या प्रथम श्रेणीत आल्या. आर्मी डॉक्टर झाल्यानंतर त्यांची काही पोस्टिंग झाली होती. नौशेरा इथं अतिशय दुर्गम अतिसंवेदनशील अशा पाक सीमेवर तब्बल 3 वर्ष 3 महिने त्या कार्यरत होत्या. नाविक तळावरही त्यांनी काम केलेलं आहे. 2013 मेजर पदावर अशी त्यांना बढती मिळाली म्हणून आपण त्यांना म्हणतोय मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर, आता रिटायर्ड. आता यांचे आपण अनुभव ऐकूया आणि तेथील परिस्थिती काय होती, कशी होती, कशी झुंज दिली जाते, डॉक्टर कसे काम करतात हेही समजून घेऊया. नमस्कार मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर, स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार ताई, खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: आम्हाला खूपच परिस्थिती तिथले जाणून घ्यायला आवडेल कारण आम्हाला तिथले काहीच माहिती नसतं. आता मला हे कळलंय की तुम्ही डॉक्टर झालात. ओके, म्हणजे आता काही मुलं इंजिनियर होतात, काही मुलं डॉक्टर होतात, हे नॉर्मल आहे. डॉक्टर झालात पण तुम्ही आर्मीत जायचं का ठरवलं आणि त्यावेळी परिस्थिती काय होती, घरच्यांची परवानगी कशी मिळाली आर्मीत डॉक्टर होण्यासाठी?
1: मला लहानपणापासून आर्म फोर्सेस बद्दल कुठेतरी खूप आत्मीयता होती. शिवाय आमची शाळा पार्ले टिळक विद्यालय, आमच्या शाळेमध्ये आम्हाला एक देशप्रेमाचं एक बाळकडू दिलं जात होतं. आणि मी शाळेत असताना कारगिलचं युद्ध झालं आणि तिथे आमच्या शाळेतले माझे सिनियर, म्हणजे माझा सिनियर दादा म्हणजे कॅप्टन विनायक गोरे, कॅप्टन विनायक गोरे बाई म्हणजे अनुराधा गोरे बाई, आमच्या बाई आम्हाला शिकवायच्या. आणि कारगिलच्या युद्धात कॅप्टन विनायक गोरे शहीद झाले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तो जो प्रसंग होता तो कुठेतरी मनावर खूप खोलवर एक इम्प्रेशन करून गेला आणि त्यामुळे ती गोष्ट मनात रुजली आणि वाढत राहिली. जेव्हा मला संधी मिळाली MBBS नंतर की मला आर्म फोर्स मध्ये जाऊ शकते मी, तेव्हा मी ती संधी घेतली. आणि त्याच बरोबर आई वडिलांचा देखील सपोर्ट होता कारण माझ्या आईला आणि बाबांना आणि माझी आजी त्यावेळेस होती, त्या तिघा सगळ्यांनाच म्हणजे मला माहिती होतं की मला पठडीतलं किंवा एका मार्गाने चालणारं जे काही जीवन असतं तसं, म्हणजे पुस्तके के पुस्तक, हॉस्पिटल, पेशंट आणि अभ्यास एवढंच करणं मला रुचणार नाही हे त्यांना कल्पना होती. त्यामुळे कोणतं वेगळ्या प्रकारचं करिअर मला निवडायचं आहे याच्याकडे त्यांचं देखील लक्ष होतं. आणि माझा कल बघून जेव्हा मी त्यांना म्हटलं की मला आर्म फोर्सेस कडे करिअर म्हणून बघायचं आहे, त्याला एक प्रकारचं पाठबळ जे आहे ते त्यांनी दिलं. त्याच्यामध्ये इमोशनल असेल किंवा त्याच्यामध्ये त्याबद्दल माहिती गोळा करून ऍक्च्युली माझ्यासोबत उभं राहणं असेल, ते या गोष्टी ज्या आहेत त्या आई आणि बाबांनी मला केल्या. तर त्यामुळेच कुठेतरी मी हा निर्णय पण घेऊ शकले आणि तो निभावू पण शकले.
0: खूप छान. पण आता साधारण म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, शिक्षण झालंय मुलीचं, आता व्यवस्थित ती मार्गाला लागली, आता तिचं लग्न वगैरे करावं असं त्यावेळी आई वडिलांना वाटत असेल खरं तर, आणि तुम्ही आर्मीत जायचा निर्णय घेतला, मग त्याबाबत काय विचार होते?
1: लग्नाचं तर ठरत होतं, कारण आफ्टर MBBS इंटर्नशिप माझी सायन हॉस्पिटलमध्ये संपत होती आणि लग्नाचं ठरत होतं. माझ्या माझ्या सुदैवाने माझे जे भावी जोडीदार होते आदित्य केळकर, त्यांना जेव्हा मी ते तेव्हा ऍक्च्युली अमेरिकेत होते आणि ते देखील तिथे शिकतच होते, पण त्यांना जेव्हा मी हे सांगितलं की कुठेतरी माझ्या मनामध्ये अमेरिकेला जाण्याचं नाही आहे MBBS नंतर,
0: बरं,
1: मला आपल्या देशातच काम करायचं आहे, आणि ते देखील केवळ आपल्या देशात असं नाही, कोणत्या तरी शहरात किंवा कोणत्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाही, तर बॉर्डरवर मी आर्म फोर्सेस जॉईन करायचा विचार करते, तेव्हा त्यांचा देखील त्या गोष्टीला म्हणजे खूप मनापासून पाठिंबा राहिला. ते म्हणाले की तुला जे करायचं आहे ते तू समर्थपणे कर आणि त्यामध्ये आपण आपलं जे काय म्हणत त्याला मॅरिड लाईफ किंवा हे आहे ते आपण डेफिनेटली त्याच्याकरता जागा शोधू, आपण काढून घेऊ. आणि तसाच एक प्रकारचा जो विचार होता तो त्यांच्या आई वडिलांकडून देखील, म्हणजे माझे माझ्या सासूबाई आणि सासरे संयोगाने त्यांचं नाव देखील विश्वास केळकर आणि ऍडव्होकेट विनयताई केळकर, तर त्यांचं देखील तेवढंच एक मत होतं की मुलीने म्हणजे केवळ मुलीला पाठिंबा देणारे आई वडील असतात, पण सुनबाईला देखील पाठिंबा तेवढाच देणारे आई वडील मला मिळाले, त्यामुळे मला हे पुढे करता आलं.
0: ग्रेट स्टोरी आहे ही खरंच. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही भाग्यवान आहात की
1: हो
0: एकतर तुम्ही खूप धैर्यवान, म्हणजे निर्णय खूप मोठा घेतलेला होता पण तो पचवला, त्या लोकांनी सुद्धा अडथळा न आणता उलट तुम्हाला पाठिंबा दिला की चल तू पुढे हो, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हे खूपच महत्वाचं आहे आणि स्त्रीच्या
1: जी
0: दृष्टीने खूप महत्वाचं आहे स्त्रीला असा पाठिंबा मिळणं. पण मग
1: अगदी
0: तुम्ही जेव्हा आर्मी जॉईन केली तर तेव्हा तुमचा विवाह झाला होता की व्हायचा होता मग?
1: जेव्हा आर्मी जॉईन केलं तेव्हा लग्न नव्हतं झालं, त्यानंतर 1.5 वर्षानंतर म्हणजे त्याच्या तेव्हा माझं ट्रेनिंग झालं, ट्रेनिंग नंतर लगेचच आम्ही वांगनिश्चय केला, तेव्हा आदित्य अमेरिकेहून आले होते, मी माझं ट्रेनिंग कम्प्लीट करून लखनौला माझं ट्रेनिंग असतं तिथे कम्प्लीट करून आमचं पार्लरचंच वांगनिश्चय होता, ते तिकडे आलो होतो. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर साधारण 2-2.5 वर्ष आर्मी मध्ये मी सर्व्हिस झाली होती, त्यानंतर माझं लग्न झालं. आणि तेव्हा तर मी बॉर्डरवर होते आणि बॉर्डरवरच्या एका अति दुर्गम भागात, म्हणजे ज्याला CICT ऑप्स म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी काउंटर टेररिझम एरिया जो असतो तिथे मी पोस्टेड होते एका राष्ट्र रायफलच्या युनिटमध्ये. आणि लग्नाच्या साठी मी ते पोस्टिंग संपवून मी खाली लग्नाकरता येणार होते, तो ते तेव्हा म्हणजे माझ्या माझ्या आर्मीच्या कारकिर्दीच्या मध्य मधोमध मला असं म्हणता येईल की लग्न देखील झालं.
0: बरं, आता हे तुम्ही लखनौचं ट्रेनिंग म्हणताय तर ते ऍज अ डॉक्टर आणि ऍज अ म्हणजे सैनिक सोल्जर असं दोन्ही ट्रेनिंग असं का?
1: दोन्ही गोष्टी असतात खरं तर आर्मी मध्ये. व्हेन आय जॉईन म्हणजे मी आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून जेव्हा जाते तेव्हा मला कॅप्टन या पदावर नियुक्ती होते माझी, आणि जे बेसिक मेडिकल एक नॉलेज असतं ते तर माझ्याकडे आहेच, मी सर म्हणजे सिव्हिल मध्ये काम केलेलं आहे, पण त्यासोबत आर्मी मध्ये असताना किंवा आर्म फोर्सेस मध्ये एक वेगळ्या प्रकारचं मेडिकल नॉलेज लागतं, बरेचदा इमर्जन्सीज ना फेस करावं लागतं, किंवा गनशॉट वंड्स असतात किंवा सुरुंग भुई सुरुंग वगैरे यामुळे ज्या इंजुरीज होतात, तर अशा प्रकारच्या इंजुरीज ना एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे ट्रेनिंग लागतं, तर त्याच्याबद्दल देखील ट्रेनिंग दिलं जातं जे आपल्याला सिव्हिल मध्ये फारसं कितींना मला भुई सुरुंगाने फुटलेला पाय बघायला लागणार आहे किंवा गनशॉट वुंड ही प्रत्येक डॉक्टर बघतोच असं नाही, पण आर्मी मध्ये मला हे करायचं आहे त्यामुळे त्याच्यावर भर देणारं एक ट्रेनिंग मेडिकल ट्रेनिंग दिलं जातं. तसंच आर्मी मेडिकल डॉक्टर म्हणजे मेडिकल कोर हा जरी डॉक्टर्सचा असला तरी सुद्धा आय एम एन आर्मी ऑफिसर फर्स्ट, त्यामुळे एका आम्ही ऑफिसरला जे ट्रेनिंग दिलं जातं ते सर्व प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते मला दिलं जातं. त्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग असेल किंवा त्याच्यामध्ये वेपन ट्रेनिंग असेल किंवा त्याच्यामध्ये आर्मी रिलेटेड जो अभ्यास असतो म्हणजे आर्मी हिस्ट्री, आर्मी रायटिंग, टॅक्टिकल किंवा स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचं जे काही ट्रेनिंग आहे ते देखील आम्हाला ॲज डॉक्टर्स दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या ट्रेनिंगमधून आपल्याला एक ऑफिसर हा मिळत असतो. एका नॉर्मल डॉक्टरला जो सिव्हिलमधून आलाय दॅट नॉर्मल डॉक्टर बिकम्स अन आर्मी ऑफिसर. सो अशा प्रकारचं घडवणारं ते जे ट्रेनिंग असतं ते दिलं जातं.
0: ओके आता तुम्ही तिथे ऍज अ कॅप्टन जॉईन झालात, मग त्या बटालियन मध्ये ऍक्च्युअल तुम्हाला तुमचं काम काय सुरू होतं?
1: मी ॲज अ कॅप्टन सर्वप्रथम म्हणजे जेव्हा माझं ट्रेनिंग संपलं तेव्हा माझं पोस्टिंग ऑर्डर माझ्याकडे आली नौशेरा, म्हणजे आपण त्या पिक्चरमध्ये बघितलं ऐकले असतील हे सगळे उल्लेख, किंवा आपण बातम्यांमध्ये बरेचदा ऐकतो पूंछ, नौशेरा, रजौरी. तर त्याच्यापैकी नौशेरा आणि रजौरी भागामध्ये माझं पोस्टिंग झालं आणि त्या ठिकाणी मी पहिल्यांदा गेले तेव्हा मी पहिल्यांदाच हिमालय किंवा आपले जे बर्फात जो पर्वत राजी असतात त्या मी पहिल्यांदा पाहिल्या तिथे. आणि
0: अरे
1: त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून जे आहे एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात त्याला आपल्यावर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी येते. तिथे डॉक्टर म्हणजे औषध गोळ्या देणार आणि बरं करणार एवढंच त्याचं काम नसतं. तर हा डॉक्टर हा जे जवान आहेत आपले जे वन ऑफ द फिटेस्ट आहेत स्ट्रॉंगेस्ट आहेत त्यांना तसंच्या तसं ठेवणं, एक
0: बरोबर
1: म्हणजे त्यांचा फिटनेस मेंटेन करणं,
0: बरोबर.
1: नॉट जस्ट फिजिकल बट ऑल्सो मेंटल फिटनेस,
0: अच्छा
1: हे खूप महत्वाचं काम, मोठं काम. मानसिक आरोग्य जवानांचं राखणं हे खूप महत्वाचं आणि मोठं काम तिथे डॉक्टरवर त्याची जबाबदारी असते. तसंच तिथलं केवळ स्वास्थ्य नाही तर स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची देखील तिथे म्हणजे स्वच्छता नांदेल तर आरोग्य नांदेल असं. आणि आपण सगळ्यांनीच कोरोनामध्ये पाहिलं की एक संसर्गजन्य आजार किती लवकर पसरतो. तर
0: बरोबर
1: असा आजार समजा एका व्यक्तीला, एका जवानाला त्याच्या घरून येताना समजा असेल तर अख्ख्या बटालियनमध्ये तो पसरू शकतो, त्याला वेळ लागत नाही आणि
0: बरोबर
1: अख्खी बटालियन जी आहे ती डाऊन होऊ शकते आणि आजारी पडून बॉईज बसू. सो ह्याला प्रिव्हेंट करणं, सो प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हा जो भाग आहे तो तिथे खूप जास्त केला जातो. आणि त्याच सोबत दररोज आपण न्यूज कदाचित बघत नाही की प्रत्येक दिवशी काही होत आहे, पण ज्या ठिकाणी मी पोस्टेड होते नौशेरा, रजौरी किंवा अशा ठिकाणी त्या अतिसंवेदनाक्षम भागामध्ये दररोज हे युद्ध असतं. ते थोडं युद्ध असतं, ते त्या युद्धाला सामोरं जावं आणि त्यातून लहान मोठ्या गोष्टी आणि त्या बरेचदा जीवाशी निगडीत असतात त्या जवानाच्या. तर त्या गोष्टींना म्हणजे तिथे इट कॅन बी जस्ट सिम्पल इन म्हणजे अगदी मशीन आपलं किंवा आपलं जे वेपन म्हणतो आपण त्याला ते क्लीन करताना वेपन किंवा काहीतरी छोटा ब्लास्ट झाला तर तो छोटा ब्लास्ट जरी असला तरी पण त्याचे जे रिपरकशन्स असतात, जे हे रिपरकशन्स असतात ते खूप ग्रेव असतात. तर
0: अच्छा
1: अशा प्रकारे किंवा हा छोटा किंवा एखादा म्हणजे मोठा ALS आहे म्हणजे अशोक लेलँड स्टॅलियन, आपले मोठे ट्रक जे असतात ना आर्मीचे ते, तर त्या छोट्या नागमोडी रस्त्यांवरून जाताना कुठे काही ऍक्सिडेंट जरी झाला तरी पण त्यातून इंजुरीज होत असतात. अशा खूप गोष्टी तिथे होतच असतात आणि त्या खेरीज शत्रूचा धोका आहेच. फायरिंग आहे, जेव्हा फायरिंग ओपन होतं ऑपोजिट साइडने होतं त्यावेळेस, किंवा कोणी छुपा, जेव्हा आपल्याला इंटेलिजन्स मिळते, इन्फॉर्मेशन मिळते की आपल्याकडे इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे, त्यावेळेस ऑपरेशन्स छेडली जातात आणि तिथे काही कॅज्युलिटीज होऊ शकतात. या खेरीज अजून एक रोल असतो आम्ही डॉक्टर्सचा, तो असतो ऑप सद्भावना म्हणून. तर ऑप सद्भावना ही त्या दुर्गम भागामध्ये जी गावं आहेत त्या गावांमध्ये राहणारे जे सिव्हिलियन्स आहेत त्यांच्यापर्यंत डॉक्टरी सेवा पोहोचत नाहीत, तर त्यांना देखील वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम हे आर्मी डॉक्टर्स करतात.
0: बाप,
1: तर हे देखील, हाँ
0: म्हणजे तुम्ही किती बिझी राहत असाल यात
1: हो
0: त्यांचं पाहायचं आणि गावातल्या लोकांचंही पाहायचं.
1: जी जी ते अशा प्रकारचं, आणि अशा प्रकारचं जे काम असतं हे एका सिव्हिल डॉक्टरला फारसं ज्ञात नसतं. एक सिव्हिलियन्स म्हणजे आम्ही शहरामध्ये किंवा इव्हन PHCs मध्ये देखील डॉक्टर्स, शक्यतो क्लिनिक, आणखीन म्हणजे माझं पुस्तक आहे, पेशंट्स आहेत, हॉस्पिटल आहे, दॅट्स इट. पण इथे त्या पलीकडे जाऊन मला जेव्हा आमचं फायरिंग रेंजवर एक्सरसाइजेस असतात तेव्हा डॉक्टर बिकम्स अ पार्ट ऑफ इट. व्हेन देर इज एन ऑपरेशन डॉक्टर बिकम्स अ पार्ट ऑफ इट. देर आर एन नंबर ऑफ टाइम्स वेर इन ऍक्टिव आर्मी ऑपरेशन डॉक्टर इज एन ऍक्टिव पार्ट ऑफ इट.
0: हो अच्छा, तुम्ही पण तेव्हा कामावरच आहात जेव्हा तुमचं युद्ध चालू आहे, तेव्हा त्या
1: जी
0: फ्रंटवरच असल्यासारखं असतं तुम्ही सुद्धा, है ना?
1: हो, असल्यासारखं म्हणजे आम्हाला तिथे असावंच लागतं, कारण जिथे इंजुरी होणार किंवा जिथे चान्सेस ऑफ कॅज्युअलिटी आहे तिथे द मेडिकल हेल्प हॅज टू बी देअर. यू कॅनॉट बी ऑन द बॅक फूट
0: बरोबर. पण आता 10-12
1: असं.
0: जवान असे जख्मी झाले तर एक डॉक्टर कसं पुरेसा होईल? मग तुम्ही एकटेच तुम्ही तिथे आहात ना?
1: अगदी हो, एका बटालियन मध्ये एक डॉक्टर असतो. पण अगेन दिस इज अनदर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माइंड, कारण एक बटालियन मधल्या छोट्या तुकड्या वेगवेगळ्या लोकेशन्स वर पोस्टेड असतात. आणि बरेचदा म्हणजे काही काही वेळेस असं दुर्दैवाने होऊ शकतं की एकापेक्षा जास्त तुकडीमध्ये काही ऍक्टिव्ह रिक्वायरमेंट, इमर्जन्सी येते आहे. आणि त्यावेळेस मी ट्रेन केलेले माझे जे नर्सिंग असिस्टंट्स असतात आणि माझे बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट्स जे असतात, तर ते माझे डोळे, कान आणि हात बनून त्या त्या ठिकाणी माझ्या ट्रेनिंगनुसार काम करतात आणि त्या इमर्जन्सी मधून इव्हॅक्युएट करून पेशंटला खाली माझ्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतात.
0: बरोबर. म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर या लोकांना ट्रेनिंग दिलंय ना?
1: नाही, जरुरी नाही, माझ्या आधी जे डॉक्टर्स पोस्टेड असतात. सो हे एक प्रकारचं सिस्टम आहे की जिथे आपल्याला रिक्वायरमेंट आहे. सो प्रत्येक डॉक्टर जो बटालियन मध्ये पोस्टेड आहे किंवा फील्ड हॉस्पिटल मध्ये पोस्टेड आहे त्यांनी तिथे पोस्टेड असलेल्या बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट्सना, म्हणजे जवानच आहेत पण त्यांना बॅटल फील्ड मधल्या कॅज्युअलिटीज किंवा इमर्जन्सीज बद्दल तोंड ओळख करून देणं आणि ट्रेन करणं हे एक आमचं कार्यच आहे. आणि तिथे हे ट्रेन्ड जवान जे असतात त्यांचं काम हाऊ टू म्हणजे स्ट्रेचर कशी क्विकली बनवायची, किंवा आपण भाळी बांधतो ना हाताला, हात मोडला किंवा काय हाड मोडलं तर ते कसं क्विकली बनवायचं, किंवा अँटीबायोटिक्सचा कसा थोडक्यात वापर करणं, किंवा रक्तस्राव जेव्हा होत असतो जास्त तेव्हा तो कसा थांबवायचा, किंवा एका ऍक्टिव्ह फायरिंगच्या फील्ड मधून आपल्या बडीला, म्हणजे आपल्या सोल्जर बडीला कसं त्या ऍक्टिव्ह फायरच्या भागातून वाचवून बाहेर आणायचं ज्याला गोळी लागलेली आहे. तर अशा प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते सतत दिलं जातं आणि असे तयार केलेले बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट हे प्रत्येक तुकडीमध्ये शामिल असतात. तसेच नर्सिंग असिस्टंट देखील असतात ज्यांचं एक फॉर्मल ट्रेनिंग झालेलं असतं मेडिकल संबंधी.
0: ओके. आता असं पण कधी म्हणजे तुमच्या वेळ आली असेल, म्हणजे आम्ही अशी कधीच हे करत नाही, प्रार्थना करतो की आमचे सर्व जवान कधी ते धारातीर्थी पडू नयेत आणि लढत राहावे किंवा त्यांना सुख मिळावं. पण कधीतरी आपले जवान असं होतं की यू हॅव टू डिक्लेअर की दे आर डेड किंवा दे आर नो मोर असं डिक्लेअर करावं लागतं. तर ही वेळ पण तुमच्यावर आली का कधी अशी?
1: खरं सांगायचं तर नो मोर किंवा एका जवानाला असं मला बघण्याची माझ्यावर सुदैवाने खरं तर वेळ आली नाही. पण मी माझ्या सोबतचे जे माझे सहकारी होते वेगवेगळ्या युनिट्स मध्ये त्यांच्यापैकी काही लोकांवर ही वेळ आलेली मी घेतली आहे आणि मी त्यांना अगदी डोळ्याने पाहिलंय स्वतःच्या. आणि म्हणजे ती ते अतिशय एक हृदयद्रावक म्हणतात किंवा शब्द नाहीत अशा प्रकारचं ती घटना असते. खर तर मृत्यू हा प्रत्येक, म्हणजे तो काही जवान असेल किंवा कोणीही असेल, तो पेनफुल किंवा दुःखदच घटना आपण त्याला म्हणतो. पण आणि ते पण अशी अचानक मृत्यू म्हणजे. पण इथे कसं आहे ना, इथे जेव्हा जवान किंवा ऑफिसर याच्या, आम्ही जेव्हा या बॉर्डर्स वर तैनात होतो, तेव्हा एक प्रकारची जी तयारी असते मनाची, ती होते की इथे मृत्यू येणं हे माझ्यासाठी सर्वात भाग्याचं आहे.
0: ओहो
1: आणि त्या एका भावनेने जो म्हणजे माझा जवान आहे किंवा माझा आम्ही ऑफिसर किंवा मी देखील तिथे जेव्हा असते तेव्हा लढत असते, तर अशा प्रकारे जेव्हा म्हणजे खरंच सांगायचं तर ती दुर्दैवी घटना तर असतेच, पण त्यासोबत जो एक प्रकारचं म्हणजे माझा, मी आज आर्मीमध्ये आहे, मी युनिफॉर्म मध्ये आहे, आणि जेव्हा मी म्हणते की मला मला कसा मृत्यू यायला हवा, तर मला लढताना मृत्यू यावा. तर मी खरं म्हटलं तर जेव्हा एखाद्या जवानाला धारातीर्थी पडत असेल तो युद्धभूमीत, तेव्हा त्याच्या शेजारी जो उभा आहे किंवा त्याला घेऊन आलेला जो तो म्हणतो मनात आणि खरोखरच म्हणजे मनापासून की याच्या ठिकाणी मला असायला हवं होतं, याच्या ठिकाणी मी असायला हवे होते, मला आज इथे मरण हवं होतं,
0: ओ
1: अशा प्रकारची ती एक भावना असते.
0: बापरे, म्हणजे बलिदान हे सुद्धा ते भाग्य समजतात सगळे काय,
1: भाग्य
0: किंवा तुम्ही
1: खरंच
0: म्हणजे
1: आणि
0: दुःख.
1: हे मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी.
0: हो तर काय झालंय आता, तुमचे मेजर म्हणून अजून बरेच अनुभव आम्हाला समजून घ्यायचे आहेत. आपल्याला आत्ता जरी निरोप घ्यावा लागत असेल तरी माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की पुढच्या एपिसोड मध्ये पण आपण कंटिन्यू करूया का आपला संवाद.
1: अगदी जरूर, खूप आनंद होईल आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत. आर्मी मधलं खरंच आयुष्य किती ग्लोरियस आणि किती मानाचं आहे, आणि तसंच अतिशय काय म्हणत त्याला रोमहर्षक तर आहेच, पण त्यातून समृद्ध असं देखील आहे, हे मला सांगायला खूप आवडेल.
0: खूप छान, तर आत्ता आपण श्रोत्यांचा निरोप घेऊया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपणाला खूप खूप धन्यवाद.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 238 दशक 19 समास दुसरा विवरण निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। मागे लेखनाचे भेद सांगितले, आता अर्थाचे भेद ऐका। नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे। शब्दभेद, अर्थभेद, मुद्राभेद, प्रबंधभेद, नाना शब्दांचे शब्दभेद जाणून घ्यावे। नाना शंका, प्रत्युत्तर, नाना उदाहरणं, त्यामुळे जगात असले चमत्कार स्पष्ट होतात। नाना पूर्वपक्ष, सिद्धांत, अनुभव पाहावा। असंबद्ध बोलूच नये, अंदाजपंची बोलू नये। प्रवृत्ती किंवा निवृत्ती, प्रचिती नसेल तर सगळी भ्रांती। गारठ्यात अग्निपेठ घेत नाही त्याप्रमाणे कल्पनेने अनुभवधी प्रकाशणार नाहीत, हे समजून उत्तर द्यायचं। दुसऱ्याच्या जीवाला समजून घ्यायचं, ही चातुर्याची लक्षणं आहेत। चातुर्य नसताना खटपट म्हणजे ती फोलपट विद्या आहे। सभेमध्ये खंडन मंडळाचा आटापिटा केला तरी समाधान कसं मिळणार? खूप बोलणं ऐकायचं तेव्हा मौन धरायचं, थोडक्यामध्ये लोकांचं मनोगत जाणून घ्यायचं। बाष्कळ लोकांमध्ये बसायचं नाही, उद्धट लोकांशी भांडणं करायचं नाही, स्वतःसाठी लोकांचं समाधान नाहीसं करायचं नाही, नेणतेपणा सोडायचा नाही, आपण खूप जाणकार असं म्हणून अहंकाराने फुगायचं नाही। नाना लोकांचं हृदय मृदू शब्द बोलून उकलावं, प्रसंग नेटका जाणावा, खूप लोकांशी झुंज घेऊ नका। आपलं खरं असलं तरी सभा निरर्थक होते, तिचा फड होतो। शोध घेण्यात आळस करायचा नाही, भ्रष्ट लोकांमध्ये बसायचं नाही, बसलं तरी खोटे दोषारोपण करायचे नाही। आर्त व्यक्तीचं मन शोधायचं, प्रसंगी थोडं वाचायचं, पण चांगल्या माणसांना गोडी लावून सोडायचं। सभेमध्ये बसायचं नाही, मुक्तद्वार अन्न संतर्पण असतं तिथे जायचं नाही, गेलं तर आपलं जीवन ओशाळवाणं होतं। उत्तम गुण प्रकट करायचे, मग इतरांशी बोलताना भलं पाहायचं, मित्र शोधायचे, उपासनेनुसार बोलायचं, सर्व लोकांना संतुष्ट करायचं, सगळ्यांशी चांगलं राहायचं, ठाईठाई शोध घ्यायचा, माहिती घ्यायची, मगच गावामध्ये प्रवेश करायचा। लोकांशी जवळीकीने नात्यातल्यासारखं वागून बोलायचं, उच्च नीच म्हणायचं नाही, सगळ्यांचं हृदय शांत करायचं, कुठेच नाराज व्हायचं नाही। जगामध्ये जगमित्र होऊन राहायचं असेल तर जिभेपाशी त्याचं सूत्र आहे, कुठेतरी सत्पात्र शोधून काढायचं, कथा होती तिथे जावं, दूर गरिबासारखं बसावं, तिथलं सगळं गुपितं जाणून घ्यावं, तिथे भले लोक आढळतील, व्यापक काय आहे तेही कळून येईल। हळूहळू तिथला सहवास वाढवायचा, त्यांच्यात सामील व्हायचं। सगळ्यामध्ये श्रवण विशेष आहे, श्रवणापेक्षा मनन महत्त्वाचं आहे। मननामुळे अनेक लोकांचं समाधान होतं, धूर्तपणाने सगळं जाणायचं, लोकांचं मन मनाने ओळखायचं। समजलं नसताना उगाच कशासाठी कष्ट करून घ्यायचे, असा प्रश्न समर्थ विचारित आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवरण निरूपण नाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कर्णा वाचून जो आनंद तो खरा. जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे. जगणं हे आनंददायक आहे. मग आपल्याला दुःख का होतं? म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो. याचं कारण असं की आपण कशाकरता काय करतो हेच विसरतो. मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो. वस्तू ही सत्य नसल्यामुळं तिचं रूप अशाश्वत असतं. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो. मी आनंदात राहावं असं प्रत्येकाला वाटतं, म्हणजेच भगवंताकडे जावं असं वाटतं. कारण भगवंत आनंद स्वरूप आहे. आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगू शकत नाही. प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचं राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो. आनंद मिळवण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे. पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट ही दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो. म्हणून कोणतंही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी. कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार आणि म्हणून तो खरा आनंद नाही. कारणाशिवाय आनंद मिळवण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावं. हे काहीही न करणं ही फारच उच्च अवस्था आहे. काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे. भगवंताशी अगदी अनन्य होणं, आपलं कर्तेपण पूर्ण मारणं ही ती अवस्था आहे. आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा. कशाही परिस्थितीत आनंद राहावा. आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावं. कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो. समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे, आपल्याला त्रास दिला तर त्याला बरं वाटतं, म्हणजे आपल्याला दुःख दिलं तर त्याला आनंद होतो. म्हणून तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसं खरं, तसंच त्यानं दिलेला त्रास मी का घ्यावा? त्यानं काहीही केलं तरी आपला आनंद का बिघडू द्यावा? असं आपण वागलं पाहिजे. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये. उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं. यातच सर्व आलं. भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटणं हे जन्माचं सार्थक आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 34व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी आणि रंजक असं चरित्र पाहतो आहोत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की JRDची आई म्हणजेच जेहची आई सुनी उर्फ सुझान आजारपणामुळे लवकरच या जगातून निघून गेली आणि तिच्यासाठी आरडींनी जो बंगला बांधला होता ज्याला सुनीता असं नाव दिलं होतं त्या बंगल्यात देखील ती कधी राहू शकली नाही. त्याच्या पुढचा भाग आज आपण पाहतो आहोत. मंडळी, सुनी गेली तेव्हा ती फक्त 43 वर्षांची होती आणि आपल्या चरित्रनायकानं म्हणजेच जेहनं नुकतंच तारुण्यामध्ये पाऊल टाकलं होतं. तो साधारण 19-20 वर्षांचा असेल. सुनी गेली त्यावेळी आरडीना सुनीचं अंत्यदर्शनसुद्धा होऊ शकलं नाही हे मागच्या भागात आपण पाहिलं आणि ते 8 दिवसातच फ्रान्सहून परतले. आता त्यांना मुलांकडे आणि त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं क्रमप्राप्त होतं. त्यांच्या मनात जेहला पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचं होतं आणि जेहच्या मनातसुद्धा केम्ब्रिज विद्यापीठातून इंजिनियर होण्याची इच्छा होती. आरडी परत येईपर्यंत ते ज्या टाटा इंडस्ट्रियल बँकेला वाचवण्यासाठी धडपडत होते ती बँक आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती. आरडी आणि मुलं आता एकत्र राहायला लागली

ते अत्यंत काटेकोर होते. सगळी कामं वेळच्या वेळी व्हावीत असा त्यांचा कटाक्ष असायचा. आरडींच्या स्वभावात एक दोष मात्र होता, ते लवकर संतापायचे आणि दुसऱ्या माणसावर लगेच चिडायचे. त्यांची ही सगळी स्वभाव वैशिष्ट्य जेहनं जशीच्या तशी उचलली. आरडींचं देखणं व्यक्तिमत्व आणि रुबाबदारपणा हे सुद्धा जेहमध्ये उतरलेच होते. मंडळी, जेहचे आजोबा म्हणजे सुनीचे वडील यांचे सुद्धा काही गुण जेहमध्ये आले होते. सुनीचे वडील सदा हसतमुख असायचे, त्यांच्यात हजरजबाबीपणा होता. आपल्या आजोबांची आनंदी वृत्ती, खेळकरपणा, कमालीचा हजरजबाबीपणा जेहनं तसाच्या तसा उचलला होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पैलू त्याला आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये फार उपयोगी ठरले. आरडी सुटीमध्ये आपल्या मुलांना पॅरिसमध्ये आजीकडं पाठवायचे. या मुलांची आजी म्हणजे सुनीची आई यांची प्रकृती शेवटपर्यंत उत्तम होती. त्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही. अशी ही आजी जणू मुलांची आईच झाली. आणि वयाच्या 96व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. जमशेटजी गेल्यानंतर आरडींनी त्यांना दिलेला शब्द कसोशीनं पाळला. दोराबजींबरोबर त्यांनी टाटांच्या सगळ्या व्यवसायात बरोबरीनं योगदान दिलं. पहिलं महायुद्ध संपलं होतं. या काळात ब्रिटिशांना रेल्वेसाठी पोलादी रूळ पुरवणाऱ्या टाटांच्या कारखान्यात आता अनेक अडचणी यायला लागल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे कामगारांचं पगार करणं कठीण झालं होतं. अशा या परिस्थितीमध्ये दोराबजींनी आणि आरडींनी इम्पिरियल बँकेकडे कर्जाच्या रूपात मदत मागितली. दोराबजींनी तर आपली मालमत्ता आणि पत्नीचे दागिनेसुद्धा त्यासाठी गहाण ठेवले. पुढे सरकारनं टाटांना सहकार्य करायचं ठरवलं. या काळात काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांची टाटा कुटुंबियांचे अतिशय सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. आरडी आणि मोतीलालजी नेहरू यांची अतिशय चांगली मैत्री जमली होती. मोतीलाल नेहरू तर आरडींच्या सुनीता बंगल्यामध्ये राहूनही गेले होते. 1923 जेहला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं. तो क्रॅमर या संस्थेत केम्ब्रिजच्या प्रवेशाची पूर्वतयारी करण्यासाठी दाखल झाला. केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेऊन त्याला इंजिनियर व्हायचं होतं. त्याचा क्रॅमरमधील अभ्यासक्रम संपून केम्ब्रिजमध्ये प्रवेशाची वेळ आली तेव्हा जेहच्या आयुष्यात अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पहिलं महायुद्ध नुकतंच संपलं होतं. या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारनं एक नवीन कायदा केला होता. या कायद्यानुसार फ्रान्समधील प्रत्येक कुटुंबातील 20 वयाच्या मुलांना सैन्यात 2 भरती होऊन लष्कराचं प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं. कुटुंबातील सर्वात मोठ्या मुलासाठी ही अट मात्र 1 शिथिल करण्यात आली होती. जेहकडे फ्रान्सचं नागरिकत्व होतं, त्यामुळे त्याला सैन्यात भरती व्हावं लागणारच होतं. पण तो घरातील सर्वात मोठा मुलगा असल्यामुळे त्याला 1 सूट मिळणार होती. पण या सगळ्या गोष्टींमुळे त्याचं इंजिनियर होण्याचं स्वप्न मात्र लांबणीवर पडलेलं होतं. सैन्यात भरती होण्यापूर्वीचा काही काळ जेहनं आपल्या वडील आणि भावंडांसोबत घालवला. त्यांचा निरोप घेऊन तो फ्रान्सला सैन्यात भरती होण्यासाठी परतला. या ठिकाणी त्याला विविध भागातून आलेल्या सैनिकांबरोबर प्रशिक्षण घ्यायचं होतं. काही तरुण मोरोक्को तर काही अल्जेरियातून आले होते. मात्र त्यातील बहुसंख्य अशिक्षित आणि नागरी चालीरीतींचे माहिती नसणारे असे होते. ते कित्येक दिवस विना आंघोळीचे राहायचे,
शिवाय त्यांच्या प्रशिक्षणाचं ठिकाण हे उजाड आणि भकास वातावरण असलेलं होतं. या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेणं जेहला मोठं कठीण गेलं. तर मंडळी, त्यानं हे प्रशिक्षण कशाप्रकारे पूर्ण केलं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी.

नमस्कार रसिक श्रोते. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहां होतो. आज आपण अभिनेता संजीव कुमार याचं नाव संजीव कुमार कसं झालं आणि त्या हे नाव बनताना आधी किती नावाने त्याने सिनेमात आणि नाटकात कामं केले हा त्याच्या फिल्मी बारशाचा वळणदार प्रवास आपण पाहणार आहोत. मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे. मित्रांनो, महान नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी म्हटले आहे, नावात काय आहे. पण आपण बघतो आपल्या रोजमर्राच्या जिंदगीत सर्व काही नावातच आहे. चित्रपटाच्या दुनियेत तर नावाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कित्येक कलाकारांनी सिनेमासाठी आपले नाव बदलून घेतले, तर कित्येकांनी नावाचे स्पेलिंगसुद्धा बदलून घेतले. 70s महान अभिनेता संजीव कुमार याने देखील आपले नाव सिनेमासाठी बदलले होते. एकदा नाही तर अनेकदा.

0: हरिभाई जरीवाला या नावाने ओळखू लागली. मुंबईच्या इप्टा या नाट्यसंस्थेसोबत त्याने अनेक नाटके याच नावाने केली, हरिभाई जरीवाला. पण त्याची खरी ओळख आणि त्याची खरी आवड जी होती ती सिनेमात काम करण्याची होती. त्याची इच्छा खूप होती आपण सिनेमात काम करावं. सिनेमामध्ये हरिभाई जरीवाला हे नाव काही चालणार नाही हे त्याला ठाऊक होतं. हे नाव कुठल्या तरी सरकारी बाबूसारखं नाव वाटतं, त्यामुळे त्याने एक सिनेमासाठी आपलं नाव बदलावं असं त्यानं ठरवलं. सिनेमासाठी त्याचा स्ट्रगल चालू होता. त्याला पहिल्यांदा ब्रेक मिळाला 1961 साली हम हिंदुस्तानी या चित्रपटातून. या चित्रपटात त्याची अगदी छोटीशी भूमिका होती. या भूमिकेसाठी त्याने स्वतःचे नाव संजय कुमार असे ठरवले. त्या काळी कुमार हे लावण्याची मोठी फॅशन होती. संजय कुमार हेच नाव का, तर हरिभाई जरीवाला यांच्या आईचे नाव शांतीदेवी होते आणि त्यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे एस हे नाव आपल्यासाठी लकी आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी एस या नावापासून सुरू होणारं नाव ठरवलं, संजय कुमार. पण मित्रांनो, त्यांचं दुर्दैव असं की या सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये हे नाव आलंच नाही. त्यांची भूमिका इतकी छोटी होती की त्याची दखल इथे घेतलीच गेली नाही. त्यानंतर संजीव कुमार यांनी एका गुजराती चित्रपटात भूमिका केली होती. चित्रपटाचं नाव होतं रमत रमडे राम. तिथे मात्र त्यांच्या क्रेडिटमध्ये त्याचं संजय या नावाची नोंद झाली. त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट होता जॉय मुखर्जी यांचा आओ प्यार करे. या चित्रपटात देखील श्रेय नामावलीमध्ये त्यांचे नाव संजय म्हणूनच आले. परंतु मित्रांनो, यावर्षी एक घटना घडली. राजश्री प्रॉडक्शनचा दोस्ती हा चित्रपट आला आणि प्रचंड हिट झाला. या चित्रपटात संजय खान या अभिनेत्याची एंट्री झाली, त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये दोन संजय झाले. तेव्हा पुन्हा एकदा हरिभाई जरीवाला यांना आपले नाव बदलावे लागले. याच काळात त्यांची भेट कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. कमाल अमरोही यांना हरिभाईची अभिनय खूप पसंत होता. त्यांनी त्यांना त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये घ्यायचे ठरवले. चित्रपटाचे नाव ठरले शंकर हुसेन. त्यावेळी कमल अमरोही म्हणाले, तुझे नाव संजय आता कसे चालेल, कारण बॉलिवूडमध्ये आता आणखी एक संजय आला आहे, त्यामुळे तुझे नाव आपण आता बदलूयात. तुझे नाव मी आजपासून गौतम राजवंश असे करतो. हरिभाई त्यावेळी स्ट्रगल करत होता, त्यामुळे त्याला त्याचा स्वतःचा काही चॉईस नव्हता. ते हो म्हणाले. नंतर मात्र कमल अमरोही यांनी या शंकर हुसेन फिल्मऐवजी त्यांच्या जुन्या एका पेंडिंग चित्रपटावर काम सुरू केले होते. चित्रपट होता पाकिजा, त्यामुळे शंकर हुसेन हा चित्रपट मागे पडला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा सिनेमा नंतर 1977 साली कमल हसन यांनी बनवला. यामध्ये आता संजीव कुमार नव्हता, तर कंवलजीत हा अभिनेता या चित्रपटात होता. कमल अमरोही यांचा प्रोजेक्ट हातातून गेल्यानंतर 1964 साली निशान या पोशाखी चित्रपटात हरिभाई काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अस्पी राणी. त्यांनी हरिभाई जरीवाला यांचे नामकरण संजीव कुमार केले. अशा पद्धतीने हरिभाई जरीवाला, नंतर पहिल्यांदा हरिहर जरीवाला, नंतर हरिभाई जरीवाला, नंतर संजय कुमार, नंतर संजय, मध्येच गौतम राजवंश आणि शेवटी संजीव कुमार, असा त्याचा एकंदर प्रवास होता. शेवटी संजीव कुमार हे नाव फायनल झालं. गंमत म्हणजे जर 1965 साली जर शंकर हुसेन हा चित्रपट आला असता तर कदाचित हरिभाई जरीवाला गौतम राजवंश झाले असते. पण तो प्रोजेक्ट त्या काळी बनला नाही आणि हरिभाईचे नाव संजीव कुमार झाले. तर असा होता हरिभाई जरीवाला यांच्या नावाचा वळणं घेत घेत झालेला प्रवास. हा प्रवास तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटला असेल, म्हणून हा किस्सा तुमच्यासोबत मी शेअर केला. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद.
1: गम का फसाना बन गया अच्छा
2: अच्छा जी,
1: एक बहाना बन गया अच्छा
2: अच्छा.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आनंद हा आपल्या मनात असतो आणि रेडिओवर लागणाऱ्या एखाद्या गाण्यातून एक वेगळंच रूप घेऊन हाच आनंद आपल्यासमोर व्यक्त होतो. काही काही गाण्यांमधून व्यक्त होणारा हा आनंद मिळवून देणारं ते गाणं संपलं तरी दिवसभर ते आपल्या मनात रेंगाळत राहतं. आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, कशी करू स्वागता, एकांताचा आरंभ कैसा, असं ते कशी सांगता, कशी करू स्वागता. नवीन लग्न होऊन मुंबईच्या चाळीत राहायला आलेल्या नववधूच्या मनातल्या संमिश्र भावना या गाण्यातून व्यक्त झाल्या आहेत. दोन खोल्यांच्या घरात त्या दोघांचं आयुष्य सुरू होतं खरं, पण घरातल्या अनेक माणसांसमोर त्या दोघांना एकमेकांशी धड बोलताही येत नाही. नवविवाहित जोडप्याला ही संधी मिळावी त्याला अलीकडच्या काळात प्रायव्हसी म्हणतात, म्हणून घरातले सर्व सभासद ठरवून बाहेर जातात, जेणेकरून दोघांनाही एकांत मिळेल. ही चालून आलेली संधी पाहून या नववधूला झालेला आनंद जसा ती व्यक्त करते आहे तेवढ्याच सहजतेने मनाचा उडालेला गोंधळही ती प्रकट करते आहे. त्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ जराही न लपवता ती सांगते आहे, मी आल्यापासून या घरात सतत माणसांची वर्दळ बघते आहे. प्रत्येक व्यक्तीचं आदरातिथ्य करण्यात दिवस कसा संपतो ते कळत देखील नाही. रात्री अंथरुणाला पाठ टेकली की निद्रादेवी प्रसन्न. लग्न झाल्यापासून नवऱ्याशी धड बोलताही आलं नाही मला, त्यामुळे आज मी घरात एकटी असले आणि एकांत सोबतीला असला तरी त्याचा आरंभ आणि शेवट कसा असावा तेच माहीत नसल्यामुळे नट्टापट्टा करून घरी येणाऱ्या नवऱ्याचं स्वागत करावं की फक्त गोड हसून चहाचा कप त्याच्यासमोर धरावा, यापैकी काय केलं म्हणजे तो खुश होईल याबद्दल माझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे. कशी हसू मी, कैसी बोलू, किती गतीने कैसी चालू. कशी हसू मी, कैसी बोलू, किती गतीने कैसी चालू. धीटपणाने मिठी घालू की कवळू तुझं नाथा, कशी करू स्वागता. लग्न झाल्यापासून मला माझ्या नवऱ्याच्या जवळ देखील जायला मिळालेलं नाही, त्यामुळे आता त्याच्यासमोर जाताना काय केलं म्हणजे तो खुश होईल याबद्दल माझ्या मनात नाना प्रश्न उभे राहत आहेत. तो घरात आला की गोड हसून त्याचं स्वागत करू की नुसतेच खालीमान घालून लाजल्याचा अभिनय करून तो मला मिठीत कधी घेतो आहे याची वाट पाहू की थोडासा धीटपणा दाखवून त्यालाच घट्ट मिठी मारू. पण त्याला जर तो माझा आगाऊपणा वाटला आणि तो चिडून निघून गेला तर तसं करण्यापेक्षा काहीही न बोलता मी त्याच्या मिठीत चिरले तर तो जास्त खुश होईल. शी बाबा, त्याचे घरी यायची वेळ झाली तरी माझी गाडी अजून विचारांच्या ट्रॅकवरच अडकून पडली आहे. फुलते कळी की फुलवी वारा, चंद्र हसवी की हसवी तारा. फुलते कळी की फुलवी वारा, चंद्र हसवी की हसवी तारा. कुठले आधी कुठले नंतर, येई ना सांगता, कशी करू स्वागता, कशी करू स्वागता. या घडीला घरात कोणीच नसल्यामुळे बागेतल्या झाडांवर फुललेल्या फुलांकडे आज माझं लक्ष गेलं. बागेतली ती टपोरी फुलं पाहून मन अधिकच प्रसन्न झालं खरं, पण मग पुन्हा मनात आलं, कळी रात्री कधीतरी वारा फुलवतो आणि मग तिचं फुलात रूपांतर होतं की या कळीचं आपोआप फुलात रूपांतर होतं की या कळीला आकाशातल्या चंद्र आणि चांदण्या हसवतात आणि आपण सकाळी उठून पाहिलं की प्रसन्नपणे हसणारं हे फूल आपल्याला दिसतं. पण पतिराजांचं स्वागत कसं करावं याचा विचार करत असताना हे विचार मध्येच कुठे माझ्या मनात आले. कुणी न पुढती कुणी न पाठी, घरात आहे मीच एकटी. कुणी न पुढती कुणी न पाठी, घरात आहे मीच एकटी. प्रथम दर्शनी बोला याचा भाव तरी कोणता, कशी करू स्वागता कशी करू स्वागता. एकीकडे मनाला प्रसन्न वाटतंय, याचं कारण म्हणजे इतके दिवसांनी आज पहिल्यांदाच असं घडलं असेल की नेहमी माणसांनी भरलेल्या या घरात आज मी एकटीच आहे. आज खऱ्या अर्थाने आम्हाला एकमेकांची जान पहचान होणार आहे, एकमेकांशी बोलण्याची संधी मिळणार आहे. आज कोणीही आमच्या मिलनाच्या मध्ये येणार नाही आहे. माझ्या सासरची माणसं इतकी समंजस आहेत की नवविवाहित जोडप्याला ही संधी मिळावी म्हणून आज सगळे अगदी ठरवून बाहेर गेले आहेत. पण आव मात्र असा आणला होता की अगदी सहज तिकीटं मिळाली म्हणून आम्ही सगळे आता सिनेमाला जातो आहे आणि रात्री बाहेर जेवून उशिरानेच घरी येऊ. सगळ्या गोष्टी किती छान जमून आल्या आहेत, पण हे घरी आल्यावर यांच्याशी कसं बोलायचं, लाजत लाजत की हसत हसत. अजूनही या गोष्टीचा निर्णय काही माझ्या मनाला घेता येत नाही आहे. ज्येष्ठ गायक आणि संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांच्या संगीतसाजाने नटलेल्या या गाण्यातील नायिकेच्या मनातले भाव आशा भोसले यांनी आपल्या आवाजातून सुंदररित्या व्यक्त केले आहेत. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

नमस्कार श्रोते हो, पण ऐकत आहात आजचे पाहुणे कार्यक्रम। मी निवेदिका मेघना साने आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे। आज आपल्या पाहुणे आहेत मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर, रिटायर्ड, या सैनिकांसाठी डॉक्टर होत्या, आता 3.5 वर्ष देशाच्या सीमेवर डॉक्टर आणि मेजर या दोन्ही नात्यांनी अनेक आव्हानांशी दुहेरे लढा दिला त्यांनी। डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत, मेजर म्हणून त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत आणि तिथे कशी परिस्थिती असते, डॉक्टर म्हणून त्यांनी काय काम केलं, सैनिक म्हणून काय काम केलं, सगळं समजून घेऊया। जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये फिरत असताना अचानक नाशिकमध्ये ते असल्याचं कळलं आणि संवाद घडून आला। जर या क्षणी त्या सीमेवर असत्या तर मोकळेपणी संवाद करणं शक्यच नव्हतं आपल्याला। त्यांची कारकिर्द अतिशय नेत्रदीपक आहे। अश्लेषा या MBBS प्रथम श्रेणीत पास झालेल्या हुशार विद्यार्थिनी, 2007 MBBS झाल्यानंतर 2009 भारतीय सेना दलात कॅप्टन पदासाठी त्यांची निवड झाली। किती विद्यार्थ्यांमधून, किती उमेदवारांमधून, 30,000 उमेदवारांमधून झाली। त्यानंतर अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठातून फॅमिली मेडिसिनचा कोर्स त्यांनी पूर्ण केला। MGM हॉस्पिटल कामोठे इथून MD कम्युनिटी मेडिसिन घेऊन त्या प्रथम श्रेणीत आल्या। आर्मी डॉक्टर झाल्यानंतर त्यांची काही पोस्टिंग झाली होती नौशेरा इथं, अतिशय दुर्गम, अतिसंवेदनशील अशा पाक सीमेवर तब्बल 3

0: 3 महिने त्या कार्यरत होत्या. नाविक तळावरही त्यांनी काम केलेलं आहे. 2013 मेजर पदावर अशी त्यांना बढती मिळाली, म्हणून आपण त्यांना म्हणतोय मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर, आता रिटायर्ड. आता यांचे आपण अनुभव ऐकूया आणि तेथील परिस्थिती काय होती, कशी होती, कशी झुंज दिली जाते, डॉक्टर कसे काम करतात हेही समजून घेऊया. नमस्कार मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर, स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार ताई, खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: आम्हाला खूपच परिस्थिती तिथली जाणून घ्यायला आवडेल, कारण आम्हाला तिथले काहीच माहिती नसतं. आता मला हे कळलं आहे की तुम्ही डॉक्टर झालात. ओके, म्हणजे आता काही मुलं इंजिनियर होतात, काही मुलं डॉक्टर होतात, हे नॉर्मल आहे. डॉक्टर झालात, पण तुम्ही आर्मीत जायचं का ठरवलं आणि त्यावेळी परिस्थिती काय होती, घरच्यांची परवानगी कशी मिळाली आर्मीत डॉक्टर होण्यासाठी?
1: मला लहानपणापासून आर्म फोर्सेस बद्दल कुठेतरी खूप आत्मीयता होतीच. शिवाय आमची शाळा पार्ले टिळक विद्यालय, आमच्या शाळेमध्ये आम्हाला एक देशप्रेमाचं एक बाळकडू दिलं जात होतं.
0: बरं.
1: आणि मी शाळेत असताना कारगिलचं युद्ध झालं आणि तिथे आमच्या शाळेतले माझे सिनियर, म्हणजे माझा सिनियर दादा म्हणजे कॅप्टन विनायक गोरे, कॅप्टन विनायक गोरे बाई म्हणजे अनुराधा गोरे बाई, आमच्या बाई आम्हाला शिकवायच्या. आणि कारगिलच्या युद्धात कॅप्टन विनायक गोरे शहीद झाले आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तो जो प्रसंग होता तो कुठेतरी मनावर खूप खोलवर एक इम्प्रेशन करून गेला आणि त्यामुळे ती गोष्ट मनात रुजली आणि वाढत राहिली. जेव्हा मला संधी मिळाली MBBS नंतर कि मला आर्म फोर्स मध्ये जाऊ शकते मी, तेव्हा मी ती संधी घेतली. आणि त्याच बरोबर आई वडिलांचा देखील सपोर्ट होता, कारण माझ्या आईला आणि बाबांना आणि माझी आजी त्यावेळेस होती, त्या तिघा सगळ्यांनाच म्हणजे मला माहिती होतं की मला पठडीतलं किंवा एका मार्गाने चालणारं जे काही जीवन असतं तसं, म्हणजे पुस्तके के पुस्तक, हॉस्पिटल, पेशंट आणि अभ्यास एवढंच करणं मला रुचणार नाही हे त्यांना कल्पना होती. त्यामुळे कोणतं वेगळ्या प्रकारचं करिअर मला निवडायचं आहे याच्याकडे त्यांचं देखील लक्ष होतं. आणि माझा कल बघून जेव्हा मी त्यांना म्हंटल की मला आर्म फोर्सेस कडे करिअर म्हणून बघायचं आहे, त्याला एक प्रकारचं पाठबळ जे आहे ते त्यांनी दिलं. त्याच्यामध्ये इमोशनल असेल किंवा त्याच्यामध्ये त्याबद्दल माहिती गोळा करून ऍक्च्युली माझ्यासोबत उभं राहणं असेल, ते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आई आणि बाबांनी मला केल्या. तर त्यामुळेच कुठेतरी मी हा निर्णय पण घेऊ शकले आणि तो निभावू पण शकले.
0: खूप छान. पण आता साधारण म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे, शिक्षण झालंय मुलीचं, आता व्यवस्थित ती मार्गाला लागली, आता तिचं लग्न वगैरे करावं असं त्यावेळी आई वडिलांना वाटत असेल खरं तर, आणि तुम्ही आर्मीत जायचा निर्णय घेतला, मग त्याबाबत काय विचार होते?
1: लग्नाचं तर खरंच होतच, कारण आफ्टर MBBS इंटर्नशिप माझी सायन हॉस्पिटल मध्ये संपत होती आणि लग्नाचं ठरत होत. माझ्या माझ्या सुदैवाने माझे जे भावी जोडीदार होते आदित्य केळकर, त्यांना जेव्हा मी ते तेव्हा ऍक्च्युली अमेरिकेत होते आणि ते देखील तिथे शिकतच होते, पण त्यांना जेव्हा मी हे सांगितलं की कुठेतरी माझ्या मनामध्ये अमेरिकेला जाण्याचं नाहीये MBBS नंतर, मला आपल्या देशातच काम करायचंय आणि ते देखील केवळ आपल्या देशात असं नाही, कोणत्यातरी शहरात किंवा कोणत्याही मोठ्या हॉस्पिटल मध्ये नाही तर बॉर्डरवर मी आर्म फोर्सेस जॉईन करायचा विचार करते, तेव्हा त्यांचा देखील त्या गोष्टीला खूप म्हणजे खूप मनापासून पाठिंबा राहिला. ते म्हणाले की तुला जे करायचं आहे ते तू समर्थपणे कर आणि त्यामध्ये आपण आपलं जे काय म्हणत त्याला मॅरिड लाईफ किंवा हे आहे ते आपण डेफिनेटली त्याच्याकरता जागा शोधू, आपण काढून घेऊ. आणि तसाच एक प्रकारचा जो विचार होता तो त्यांच्या आई वडिलांकडून देखील, म्हणजे माझे माझ्या सासूबाई आणि सासरे संयोगाने त्यांचं नाव देखील विश्वास केळकर आणि ऍडव्होकेट विनयताई केळकर, तर त्यांचं देखील तेवढंच एक मत होतं की मुलीने म्हणजे केवळ मुलीला पाठिंबा देणारे आई वडील असतात, पण सुनबाईला देखील पाठिंबा तेवढाच देणारे आई वडील मला मिळाले, त्यामुळे मला हे पुढे करता आलं.
0: ग्रेट स्टोरी आहे ही खरंच. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही भाग्यवान आहात की
1: हो
0: एक तर तुम्ही खूप धैर्यवान, म्हणजे निर्णय खूप मोठा घेतलेला होता पण तो पचवला, त्या लोकांनी सुद्धा अडथळा न आणता उलट तुम्हाला पाठिंबा दिला की चल तू पुढे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हे खूपच महत्वाचं आहे आणि स्त्रीच्या
1: जी
0: दृष्टीने खूप महत्वाचं आहे स्त्रीला असा पाठिंबा मिळणं. पण मग
1: अगदी
0: तुम्ही जेव्हा आर्मी जॉईन केली तर तेव्हा तुमचा विवाह झाला होता की व्हायचा होता मग?
1: जेव्हा आर्मी जॉईन केलं तेव्हा लग्न नव्हतं झालं. त्यानंतर 1.5 वर्षानंतर म्हणजे त्याच्या तेव्हा माझं ट्रेनिंग झालं. ट्रेनिंग नंतर लगेचच आम्ही वाङ्निश्चय केला. तेव्हा आदित्य अमेरिकेहून आले होते, मी माझं ट्रेनिंग कम्प्लीट करून लखनौला माझं ट्रेनिंग असतं असं तिथे कम्प्लीट करून आमचं पार्लरचाच वाङ्निश्चय होताच ते तिकडे आलो होतो. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर साधारण 2-2.5 वर्ष आर्मी मध्ये मी सर्व्हिस झाली होती, त्यानंतर माझं लग्न झालं. आणि तेव्हा तर मी बॉर्डरवर होते आणि बॉर्डरवरच्या एका अति दुर्गम भागात म्हणजे ज्याला CICT ऑप्स म्हणजे काउंटर इन्सर्जन्सी काउंटर टेररिझम एरिया जो असतो तिथे मी पोस्टेड होते एका राष्ट्र रायफलच्या युनिटमध्ये. आणि लग्नाच्या साठी म्हणजे ते पोस्टिंग संपवून मी खाली लग्न करता येणार होते. सो ते तेव्हा म्हणजे माझ्या माझ्या आर्मीच्या कारकिर्दीच्या मध्य मधोमध मला असं म्हणता येईल की लग्न देखील झालं.
0: बरं, आता हे तुम्ही लखनौचं ट्रेनिंग म्हणताय तर ते ऍज अ डॉक्टर आणि ऍज अ म्हणजे सैनिक सोल्जर असं दोन्ही ट्रेनिंग असं का?
1: दोन्ही गोष्टी असतात खरं तर आर्मी मध्ये. वेन आय जॉईन म्हणजे मी आर्मी मध्ये डॉक्टर म्हणून जेव्हा जाते तेव्हा मला कॅप्टन या पदावर नियुक्ती होते माझी. आणि जे बेसिक मेडिकल एक नॉलेज असतं ते तर माझ्याकडे आहेच, मी सर म्हणजे सिव्हिल मध्ये काम केलेलं आहे. पण त्यासोबत आर्मी मध्ये असताना किंवा आर्म फोर्सेस मध्ये एक वेगळ्या प्रकारचं मेडिकल नॉलेज लागतं. बरेचदा इमर्जन्सीज ना फेस करावं लागतं किंवा गनशॉट वंड्स असतात किंवा सुरुंग भुई सुरुंग वगैरे यामुळे ज्या इंजुरीज होतात तर अशा प्रकारच्या इंजुरीजना एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे ट्रेनिंग लागतं. तर त्याच्याबद्दल देखील ट्रेनिंग दिलं जातं जे आपल्याला सिव्हिलमध्ये फारसं कितींदा मला भुई सुरुंगाने फुटलेला पाय बघायला लागणार आहे किंवा गनशॉट वुंड ही प्रत्येक डॉक्टर बघतोच असं नाही. पण आर्मी मध्ये मला हे करायचं आहे त्यामुळे त्याच्यावर भर देणारं एक ट्रेनिंग मेडिकल ट्रेनिंग दिलं जातं. तसंच आर्मी मेडिकल डॉक्टर म्हणजे मेडिकल कोर हा जरी डॉक्टर्सचा असला तरी सुद्धा आय एम एन आर्मी ऑफिसर फर्स्ट. त्यामुळे एका आर्मी ऑफिसरला जे ट्रेनिंग दिलं जातं ते सर्व प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते मला दिलं जातं. त्याच्यामध्ये फिजिकल ट्रेनिंग असेल किंवा त्याच्यामध्ये वेपन ट्रेनिंग असेल किंवा त्याच्यामध्ये आर्मी रिलेटेड जो अभ्यास असतो म्हणजे आर्मी हिस्ट्री आर्मी रायटिंग टॅक्टिकल किंवा स्ट्रॅटेजिक अशा प्रकारचं जे काही ट्रेनिंग आहे ते देखील आम्हाला ऍज डॉक्टर्स दिलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या ट्रेनिंग मधून आपल्याला एक ऑफिसर हा मिळत असतो. एका नॉर्मल डॉक्टरला जो सिव्हिल मधून आलाय दॅट नॉर्मल डॉक्टर बिकम्स एन आर्मी ऑफिसर. सो अशा प्रकारचं घडवणार ते जे ट्रेनिंग असतं ते दिलं जात.
0: ओके, आता तुम्ही तिथे ऍज अ कॅप्टन जॉईन झालात मग त्या बटालियन मध्ये ऍक्च्युअल तुम्हाला तुमचं काम काय सुरू होतं?
1: मी ऍज अ कॅप्टन सर्वप्रथम म्हणजे जेव्हा माझं ट्रेनिंग संपलं तेव्हा माझं पोस्टिंग ऑर्डर माझ्याकडे आली नौशेरा. म्हणजे आपण त्या पिक्चर मध्ये बघितलं ऐकले असतील हे सगळे उल्लेख किंवा आपण बातम्यांमध्ये बरेचदा ऐकतो पुंछ नौशेरा रजौरी. तर त्याच्यापैकी नौशेरा आणि रजौरी भागामध्ये माझं पोस्टिंग झालं. आणि त्या ठिकाणी मी पहिल्यांदा गेले तेव्हा मी पहिल्यांदाच हिमालय किंवा आपले जे बर्फ जो पर्वत राजी असतात त्या मी पहिल्यांदा पाहिल्या तिथे. आणि त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून जे आहे एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात त्याला, आपल्यावर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी येते. तिथे डॉक्टर म्हणजे औषध गोळ्या देणार आणि बरं करणार एवढंच त्याचं काम नसतं. तर हा डॉक्टर, हा जे जवान आहेत आपले, जे वन ऑफ द फिटेस्ट आहेत, स्ट्रॉंगेस्ट आहेत, यांना तसंच्या तसं ठेवणं, एक म्हणजे त्यांचा फिटनेस मेंटेन करणं,
0: बरोबर
1: नॉट जस्ट फिजिकल बट ऑल्सो मेंटल फिटनेस,
0: अच्छा
1: हे खूप महत्वाचं काम, मोठं काम. मानसिक आरोग्य जवानांचं राखणं हे खूप महत्वाचं आणि मोठं काम. तिथे डॉक्टरवर त्याची जबाबदारी असते. तसंच तिथलं केवळ स्वास्थ्य नाही तर स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची देखील तिथे, म्हणजे स्वच्छता नांदेल तर आरोग्य नांदेल असं. आणि आपण सगळ्यांनीच कोरोनामध्ये पाहिलं की एक संसर्गजन्य आजार किती लवकर पसरतो.
0: बरोबर
1: तर असा आजार समजा एका व्यक्तीला, एका जवानाला त्याच्या घरून येताना समजा असेल, तर अख्ख्या बटालियन मध्ये तो पसरू शकतो, त्याला वेळ लागत नाही आणि
0: बरोबर
1: अख्खी बटालियन जी आहे ती डाऊन होऊ शकते आणि आजारी पडून बॉईज बसू. सो ह्याला प्रिव्हेंट करणं, सो प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन हा जो भाग आहे तो तिथे खूप जास्त केला जातो. आणि त्याच सोबत दररोज आपण न्यूज कदाचित बघत नाही की प्रत्येक दिवशी काही होत आहे, पण ज्या ठिकाणी मी पोस्टेड होते, नौशेरा रजौरी किंवा अशा ठिकाणी, त्या अतिसंवेदनाक्षम भागामध्ये दररोज हे युद्ध असतं. ते थोडं युद्ध असतं, ते त्या युद्धाला सामोरं जावं आणि त्यातून लहान मोठ्या गोष्टी, आणि त्या बरेचदा जीवाशी निगडीत असतात त्या जवानाच्या, तर त्या गोष्टींना, म्हणजे तिथे इट कॅन बी जस्ट सिम्पल म्हणजे अगदी मशीन आपलं किंवा आपलं जे वेपन म्हणतो आपण त्याला, ते क्लीन करताना वेपन किंवा काहीतरी छोटा ब्लास्ट झाला, तर तो छोटा ब्लास्ट जरी असला तरी पण त्याचे जे रिपरकशन्स असतात, जे हे रिपरकशन्स असतात ते खूप ग्रेव असतात. तर
0: अच्छा
1: अशा प्रकारे किंवा हा छोटा किंवा एखादा म्हणजे मोठा ALS आहे, म्हणजे अशोक लेलन स्टॅलियन, आपले मोठे ट्रक जे असतात ना आर्मीचे, ते तर त्या छोट्या नागमोडी रस्त्यांवरून जाताना कुठे काही ऍक्सिडेंट जरी झाला तरी पण त्यातून इंजुरीज होत असतात. अशा खूप गोष्टी तिथे होतच असतात. आणि त्या खेरीज शत्रूचा धोका आहेच, फायरिंग आहे, जेव्हा फायरिंग ओपन होतं ऑपोजिट साइडने होतं त्यावेळेस, किंवा कुणी छुपा, जेव्हा आपल्याला इंटेलिजन्स मिळते, इन्फॉर्मेशन मिळते की आपल्याकडे इन्फिल्ट्रेशन झालेलं आहे, त्यावेळेस ऑपरेशन्स छेडली जातात आणि तिथे काही कॅज्युअलिटीज होऊ शकतात. या खेरीज अजून एक रोल असतो आम्ही डॉक्टर्सचा, तो असतो ऑप सद्भावना म्हणून. तर ऑप सद्भावना ही त्या दुर्गम भागामध्ये जी गावं आहेत, त्या गावांमध्ये राहणारे जे सिव्हिलियन्स आहेत त्यांच्यापर्यंत डॉक्टरी सेवा पोहोचत नाहीत, तर त्यांना देखील वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम हे आर्मी डॉक्टर्स करतात.
0: बाप,
1: तर ही देखील, हाँ
0: म्हणजे तुम्ही किती बिझी राहत असाल यात
1: हो
0: त्यांचं पाहायचं आणि गावातल्या लोकांचंही पाहायचं.
1: जी जी ते अशा प्रकारचं, आणि अशा प्रकारचं जे काम असतं हे एका सिव्हिल डॉक्टरला फारसं ज्ञात नसतं. एक सिव्हिलियन्स म्हणजे आम्ही शहरामध्ये किंवा इव्हन PHCs मध्ये देखील डॉक्टर्स, शक्यतो क्लिनिक, आणखीन म्हणजे माझं पुस्तक आहे, पेशंट्स आहेत, हॉस्पिटल आहे, दॅट्स इट. पण इथे त्या पलीकडे जाऊन मला जेव्हा आमचं फायरिंग रेंजवर एक्सरसाइजेस असतात तेव्हा डॉक्टर बिकम्स अ पार्ट ऑफ इट. वेन देर इज एन ऑपरेशन डॉक्टर बिकम्स अ पार्ट ऑफ इट. देर आर एन नंबर ऑफ टाइम्स वेर इन एक्टिव आर्मी ऑपरेशन डॉक्टर इज एन एक्टिव पार्ट ऑफ इट.
0: हो अच्छा, तुम्ही पण तेव्हा कामावरच आहात जेव्हा तुमचं युद्ध चालू आहे, तेव्हा त्या
1: जी
0: फ्रंटवरच असल्यासारखं असतं तुम्ही सुद्धा, है ना?
1: हो, असल्यासारखं म्हणजे आम्हाला तिथे असावंच लागतं, कारण जिथे इंजुरी होणार किंवा जिथे चान्सेस ऑफ कॅज्युअलिटी आहे तिथे द मेडिकल हेल्प हॅज टू बी देअर. यू कॅनॉट बी ऑन द बॅक फूट
0: बरोबर. पण आता 10-12
1: असं.
0: जवान असे जखमी झाले तर एक डॉक्टर कसं पुरेसा होईल? मग तुम्ही म्हणता की एकटेच तुम्ही तिथे आहात ना?
1: अगदी हो, एका बटालियन मध्ये एक डॉक्टर असतो. पण अगेन दिस इज अनदर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माइंड, कारण एक बटालियन मधल्या छोट्या तुकड्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर पोस्टेड असतात, आणि बरेचदा म्हणजे काही काही वेळेस असं दुर्दैवाने होऊ शकतं की एकापेक्षा जास्त तुकडीमध्ये काही ऍक्टिव्ह रिक्वायरमेंट इमर्जन्सी येते आहे,
0: हाँ
1: आणि त्यावेळेस मी ट्रेन केलेले माझे जे नर्सिंग असिस्टंट्स असतात
0: अच्छा
1: आणि माझे बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट्स जे असतात, तर ते माझे डोळे कान आणि हात बनून त्या त्या ठिकाणी माझ्या ट्रेनिंगनुसार काम करतात आणि त्या इमर्जन्सी मधून इव्हॅक्युएट करून पेशंटला खाली माझ्यापर्यंत घेऊन येण्याचं काम करत असतात.
0: बरोबर. म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर ह्या लोकांना ट्रेनिंग दिलंय ना?
1: नाही, जरुरी नाही, माझ्या आधी जे डॉक्टर्स पोस्टेड असतात, सो हे एक प्रकारचं सिस्टम आहे की जिथे आपल्याला रिक्वायरमेंट आहे, सो प्रत्येक डॉक्टर जो बटालियन मध्ये पोस्टेड आहे किंवा फील्ड हॉस्पिटल मध्ये पोस्टेड आहे, त्यांनी तिथे पोस्टेड असलेल्या बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट्सना, म्हणजे जवानच आहेत पण त्यांना बॅटल फील्ड मधल्या कॅज्युअलिटीज किंवा इमर्जन्सीज बद्दल तोंड ओळख करून देणं आणि ट्रेन करणं हे एक आमचं कार्यच आहे. आणि तिथे हे ट्रेन्ड जवान जे असतात त्यांचं काम हाऊ टू म्हणजे स्ट्रेचर कशी क्विकली बनवायची, किंवा आपण भाळी बांधतो ना हाताला, हात मोडला किंवा काय हाड मोडलं तर ते कसं क्विकली बनवायचं, किंवा अँटीबायोटिक्सचा कसा थोडक्यात वापर करणं, किंवा रक्तस्राव जेव्हा होत असतो जास्त तेव्हा तो कसा थांबवायचा, किंवा एका ऍक्टिव्ह फायरिंगच्या फील्ड मधून आपल्या बडीला म्हणजे आपल्या सोल्जर बडीला कसं त्या ऍक्टिव्ह फायरच्या भागातून वाचवून बाहेर आणायचं ज्याला गोळी लागलेली आहे, तर अशा प्रकारचं ट्रेनिंग जे आहे ते सतत दिलं जातं. आणि असे तयार केलेले बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट हे प्रत्येक तुकडीमध्ये शामिल असतात, तसेच नर्सिंग असिस्टंट देखील असतात ज्यांचं एक फॉर्मल ट्रेनिंग झालेलं असतं मेडिकल संबंधी.
0: ओके. आता असं पण कधी म्हणजे तुमच्या वेळ आली असेल, म्हणजे आम्ही अशी कधीच हे करत नाही, प्रार्थना करतो की आमचे सर्व जवान कधी ते धारातीर्थी पडू नयेत आणि लढत राहावे किंवा त्यांना सुख मिळावं. पण कधीतरी आपले जवान असं होतं की यू हॅव टू डिक्लेअर की दे आर डेड किंवा दे आर नो मोर असं डिक्लेअर करावं लागतं. तर ही वेळ पण तुमच्यावर आली का कधी अशी?
1: खरं सांगायचं तर नो मोर किंवा एका जवानाला असं मला बघण्याची माझ्यावर सुदैवाने खरं तर वेळ आली नाही, पण मी माझ्या सोबतचे जे माझे सहकारी होते वेगवेगळ्या युनिट्स मध्ये त्यांच्यापैकी काही लोकांवर ही वेळ आलेली मी घेतली आहे आणि मी त्यांना अगदी डोळ्याने पाहिलंय स्वतःच्या, आणि म्हणजे ती ते अतिशय एक हृदयद्रावक म्हणतात किंवा शब्द नाहीत अशा प्रकारचं ती घटना असते. खर तर मृत्यू हा प्रत्येकच म्हणजे तो काही जवान असेल किंवा कोणीही असेल तो पेनफुल किंवा दुःखदच घटना आपण त्याला म्हणतो, पण आणि ते पण अशी अचानक मृत्यू म्हणजे, पण इथे कसं आहे ना, इथे जेव्हा जवान किंवा ऑफिसर याच्या आम्ही जेव्हा या बॉर्डर्सवर तैनात होतो तेव्हा एक प्रकारची जी तयारी असते मनाची ती होते की इथे मृत्यू येणं हे माझ्यासाठी सर्वात भाग्याचं आहे,
0: ओहो.
1: आणि त्या एका भावनेने जो म्हणजे माझा जवान आहे किंवा माझा आम्ही ऑफिसर किंवा मी देखील तिथे जेव्हा असते तेव्हा लढत असते, तर अशा प्रकारे जेव्हा म्हणजे खरंच सांगायचं तर ती दुर्दैवी घटना तर असतेच, पण त्यासोबत जो एक प्रकारचं म्हणजे माझा मी आज आर्मी मध्ये आहे, मी युनिफॉर्म मध्ये आहे, आणि जेव्हा मी म्हणते की मला मला कसा मृत्यू यायला हवा, तर मला लढताना मृत्यू यावा, तर मी खरं म्हटलं तर जेव्हा एखाद्या जवानाला धारातीर्थी पडत असेल तो युद्धभूमीत, तेव्हा त्याच्या शेजारी जो उभा आहे किंवा त्याला घेऊन आलेला जो तो म्हणतो मनात आणि खरोखरच म्हणजे मनापासून की याच्या ठिकाणी मला असायला हवं होतं, याच्या ठिकाणी मी असायला हवे होते, मला आज इथे मरण हवं होतं, अशा प्रकारची ती एक भावना असते.
0: बापरे, म्हणजे बलिदान हे सुद्धा ते भाग्य समजतात सगळे
1: भाग्य
0: काय किंवा तुम्ही
1: खरंच.
0: म्हणजे
1: आणि हे मी पाहिलेलं आहे डोळ्यांनी.
0: हो तर काय झालंय आता तुमचे मेजर म्हणून अजून बरेच अनुभव आम्हाला समजून घ्यायचे आहेत. आपल्याला आत्ता जरी निरोप घ्यावा लागत असेल तरी माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की पुढच्या एपिसोड मध्ये पण आपण कंटिन्यू करूया का आपला संवाद.
1: अगदी जरूर, खूप आनंद होईल आपल्याला जेवढ्या लोकांपर्यंत. आर्मी मधलं खरंच आयुष्य किती ग्लोरियस आणि किती मानाचं आहे, आणि तसंच अतिशय काय म्हणत त्याला रोमहर्षक तर आहेच, पण त्यातून समृद्ध असं देखील आहे. हे मला सांगायला खूप आवडेल.
0: खूप छान. तर आत्ता आपण श्रोत्यांचा निरोप घेऊया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. आपणाला खूप खूप धन्यवाद.